0: नमस्तंग पे के नमस्तंग लेके
1: नमस्तंग काय नमस्तंग जाए
0: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
1: नमस्तंग नामे नमस्तंग डामे
0: नमस्तंग कर्मंग नमस्तंग तर्मंग
1: नमस्तंग नामंग नमस्तंग दामंग
0: नमस्तंग जीते नमस्तंग पीते
1: नमस्तंग वाहे नमस्तंग डाहे
0: नमस्तंग नीले नमस्तंग नादे
1: नमस्तंग शेदे नमस्तंग गादे
0: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
1: नमस्तंग उदारे नमस्तंग पारे
0: नमस्तंग नमस्तंग नेके
1: नमस्तंग पूते नमस्तंग जुपे
0: नमस्तंग निकर्मे नमस्तंग।